0: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
1: 1550 KRPI Radio ते चल रहा है लाइव फ्रॉम गुरु नानक सिख गुरुद्वारा साहिब स्कॉट रोड सरी.
2: सलो महला पहला सचे तेरे खांड सचे ब्रह्मांड सचे तेरे लू सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तेरा अमर सचा देवान सचा तेरा हुक्म सचा परमा सचा तेरा कर्म सचा निशान